0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. भवन्तः शृण्वन्तः सन्ति वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. कार्यक्रमः अस्ति संस्कृतं वदामः. अहं चारुहासिनी भावे. सर्वेषां स्वागतम्. इदानीं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे मंगळवार 21 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. कोणतेही काम करताना मनात शंका ठेवू नका. तुमचा आत्मविश्वासच तुमच्या यशाचा पाया असतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड झाली. दिवस होता आजचा, साल होतं 2022. एडन एरूस यांनी जगातील पहिली एकट्याने मानव शक्ती प्रदक्षिणा पूर्ण केली, तीही आजच्याच दिवशी. रामभरण यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले, तोही दिवस होता आजचाच. वर्ल्ड कॉम कंपनीने दिवाळखोरी घोषित केली, तीही आजच्याच दिवशी. अंटार्क्टिका खंडातील होस्टॉक येथे उणे 89.2 सेल्सिअस या पृथ्वीवरील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद केली गेली, तोही दिवस होता आजचाच. अस्वान हाय धरण इजिप्त हे जगातील सर्वात मोठे भंधारा धरण 11 वर्षाच्या बांधकामानंतर पूर्ण झाले. मर्क्युरी रेडस्टोन 4 मिशन गूस ग्रीसम हे अंतराळात जाणारे दुसरे अमेरिकन बनले, तेही आजच्याच दिवशी. बेल्जियम देशाचा पहिला राजा लिओपॉल्ड यांचा शपथविधी झाला, तोही आजच. आता आजचे जन्मदिवस पाहू. आदित्य श्रीवास्तव भारतीय अभिनेते यांचा जन्म आजचाच. अमर सिंग चमकीला भारतीय गायक आणि गीतकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. चेतन प्रताप सिंग चौहान भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. चंदू बोर्डे भारतीय क्रिकेटपटू, पद्मभूषण, पद्मश्री, अर्जुना पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच आहे. आनंद बक्षी प्रसिद्ध भारतीय कवी आणि गीतकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राजी ढेरे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक यांचाही जन्म आजच. शंकर बाळकृष्ण दीक्षित ज्योतिर्विद यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. वि स पागे स्वातंत्र्य सैनिक रोजगार हमी योजनेचे जनक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू तुम्ही ऐकताय. आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू जे आपल्याला सांगतील व्रजराणी दासी.
1: हरे कृष्णा. इस्कॉनचे वरिष्ठ प्रचारक श्रीमान गौरांग प्रभू यांच्या विचारांवर आधारित. कधीच हार मानू नका. एक व्यक्ती जीवनाप्रती अत्यंत निराश झाला आणि त्याने जंगलात प्रवेश केला. निराश मनस्थितीत तो विचार करू लागला, मी अगदीच कंटाळलोय, मी माझ्या कुटुंबाचा त्याग करेन, मी माझी नोकरी सोडून देईन, मी इतका कंटाळलोय की मी माझे जीवनच संपवून टाकेल. मनाशी असा निर्धार करून वाटचाल करीत असताना अचानक त्याला एक साधू महाराज भेटले. त्याचा चेहरा पाहताच साधू महाराज त्याला म्हणाले, तू खूप दुःखी दिसतोस. मनुष्य म्हणाला, हो, माझ्या सगळ्या योजना विफल झाल्या आणि म्हणून मी प्राणत्यागाचा विचार केलाय. तेव्हा साधू महाराजांनी त्या व्यक्तीला समोरच असलेले बांबूचे बेट दाखवले आणि तिथेच खाली असलेले गवतही दाखवले व म्हणाले, ते पाहिलेस का? तो मनुष्य म्हणाला, हो पाहतोय, पण त्याचे काय? खूप वर्षांपूर्वी गवताचे बी पेरले गेले, त्याच वेळी बांबूचेही बी पेरले. काही काळातच गवत उगवू लागले, पण बांबूला पहिल्या महिन्यात काहीच उगवले नाही, दुसऱ्या महिन्यातही काहीच उगवले नाही, तिसऱ्या महिन्यातही बांबू उगवलाच नाही, पण गवत मात्र वाढतच होते. या दोन्हींचा तुलनात्मक दृष्ट्या विचार केलास कोणालाही असेच वाटेल की गवत वेगाने प्रगती करत आहे, पण बांबूने काहीच प्रगती केली नाही. पण मला विश्वास होता की हा बांबू सुद्धा कधी ना कधी अंकुरित होणार, आपली उंची गाठणार. मी धीर ठेवायला हवा. माझ्या कल्पनेप्रमाणे 5व्या महिन्यात त्या बांबूला अंकुर फुटला आणि पाहता पाहता तो आता 16 फूट उंचीचा झालाय. का? कारण त्याला त्याची नियोजित वेळ हवी. त्याचा स्वतःचा असा एक गुणधर्म आहे, त्याचे स्वतःचे निराळे व्यक्तित्व आहे. नारद मुनी जेव्हा 5 वर्षाचे बालक होते तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्या अजाण वयात मातेचे छत्र हरपणे हे दुःख खूप मोठे आहे. पण नारद मुनी म्हणतात की माझा भगवंतांवर पूर्ण विश्वास होता की भगवंत या दुःखाच्या माध्यमातून आपल्या असीम कृपेचा ठेवा मला देणार आहेत. कारण भगवंत प्रत्येकाचे हितैषी आहेत, शुभचिंतक आहेत. माझी माता निघून गेली आहे, परंतु माझ्या मनातील आशा मेली नाही. आपल्या मनातील निराशा त्यागून भगवंतांचे स्मरण करीत त्यांनी उत्तर दिशेला प्रस्थान केले. तर माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या मनाशी आपण असा संकल्प करू की भगवंतांनी आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सफलतेकरता एक विशिष्ट व निराळी अशी योजना केली आहे. इतरांची सफलता, इतरांचे दुःख पाहून आपण निराश होणे पूर्णपणे टाळले पाहिजे. बांबूचा वृक्ष आपल्या निर्धारित वेळेनुसार वाढतो आणि गवताचे पाते आपल्या वेळेनुसार वाढते. हे दोन्ही जेव्हा एकाच वनात असतात तेव्हा दोन्ही आपापल्या परीने वनाची शोभा वाढवतात. चला तर मग आपणही आपापल्या शक्तीनुसार समाजात आपले योगदान देऊ, स्वतःचे आयुष्य मानवी जीवन सार्थकी लावू आणि समाजाची सेवा करू. हरे कृष्ण.

सकाळमध्ये मनीषा तुमच्यासोबत राशीभविष्य ऐकण्याची वेळ झाली आणि सुरुवात मेष राशीपासून. तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. वृषभ रास ध्यानधारणा आराम मिळवून देईल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धनखर्च करावा लागू शकतो. प्रिय व्यक्तींसोबत वादावादी होऊ नये, यासाठी वादग्रस्त विषय टाळले पाहिजेत. मिथुन रास संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करवून देऊ शकतो. कर्क रास तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. सिंह रास आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. ऐनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. वयोवृद्ध नातेवाईक आवाजावी मागण्या करण्याची शक्यता आहे. कन्या रास काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल, परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. सहा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे. आता एक छानसं भक्तिगीत ऐकू. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुढच्या 6:00 ऐकण्याची वेळ झाली, ज्यामध्ये तुळरास। मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे दुसऱ्या दिवशी त्रासदायक ठरू शकतं। तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल। वृश्चिक रास, जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, आपल्या अपेक्षा तपासून पहा, योग साधनेची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक आणि मानसिक आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल। धनुरास, शारीरिक सदृढतेसाठी विशेषतः मानसिक दृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा। आज तुमची काही संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल तितकी काळजी घ्या। मकर रास, इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल। रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते। कुंभ रास, आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता, आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल। आणि शेवटची मीन रास, तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवर पर्यंत चालण्याचा व्यायाम करा। आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल। हे होतं 12 राशींचं भविष्य। तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसो, भक्तिमय सकाळ।

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry! Visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आजचा आपला विषय आहे मनातलं सांगा आणि मनापासून जगा. मनातलं सांगा आणि मनापासून जगा. 21वं शतक हे वेगाचं, महत्वाकांक्षांचं, स्पर्धेचं, तसंच तणावग्रस्ततेचं, औदासीन्याचं आणि वैफल्याचं. 21वं शतक मोबाईल इंटरनेटचं, म्हणून जग जवळ येण्याचं पण माणसं दूर जाण्याचं. माणसांच्या गर्दीतही एकटं एकटं वाटण्याचं, माणसा माणसातील संवाद हरवण्याचं, विज्ञान तंत्रज्ञानाच्या गरुड भरारीचं, तसंच लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं, 30-35व्या वर्षीही येणाऱ्या हार्ट अटॅकचं. 21वं शतक न्यूक्लिअर फॅमिलीचं, घरात इन मीन 3 माणसं असण्याचं, पाळणा घरं आणि वृद्धाश्रमांचं, तसंच कुटुंब व्यवस्था ढासळण्याचं, पालकांच्या मुलांकडून जबरदस्त अपेक्षा असण्याचं आणि पालकांचा केवळ शिडी म्हणून वापर करणाऱ्या मुलांचं, शिक्षणाच्या अवाढव्य पसाऱ्याचं पण जगण्याचा मूळ हेतूच शिकावा लागण्याचं, कोवळ्या मुलांच्या आत्महत्यांचं, स्वस्थ झालेल्या यशाचं पण महाग झालेल्या कौतुकाचं. 21वं शतक इन्स्टंटच्या जमान्याचं, झटपट युगाचं, उतावीळ अपेक्षांचं, अधिकाधिक हव्यासाचं, तितकंच अपेक्षा भंगांचं देखील. 1999 साली इंटरनॅशनल पेडियाट्रिक कॉन्फरन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेत मी व माझे पती डॉक्टर रवी किरण यांनी एक रिसर्च पेपर म्हणजे शोधनिबंध सादर केला. हा लायकेन प्लेनस नावाच्या त्वचा विकाराविषयी होता. हा त्वचा विकार दीर्घकालीन ताणामुळे उद्भवतो. त्वचेवर पुरळ खाज येऊन त्याचं रूपांतर जाड काळ्या चट्ट्यांमध्ये होतं. हा त्वचा विकार दीर्घकालीन ताणामुळे उद्भवत असल्यामुळं तो सर्वसाधारणपणे 20 वर्ष वयानंतर आढळतो असे उल्लेख वैद्यकशास्त्राच्या सर्व पुस्तकांमध्ये आहेत. परंतु गेल्या 25 वर्षात आम्हाला असं आढळून आलं की हा त्वचा विकार आता मुलांमध्येही दिसू लागला आहे. आमचा सर्वात लहान पेशंट हा फक्त 6 वर्षाचा होता. 6 ते 14 वयोगटातील मुलांना होणारे लायकन प्लेनस, त्याची कारण मीमांसा आणि उपचार याविषयी हा शोधनिबंध होता. कारण 21व्या शतकाच्या पूर्वी लहान मुलांना हा विकारच होत नव्हता. आता 6 वर्षांच्या मुलांवरही दीर्घकालीन ताण येऊ शकतो अशी परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. एकंदरीत सभोवतालच्या बदललेल्या परिस्थितीचा परिणाम होऊन विशेषतः COVID-19 किंवा करोना नंतर तर अधिकच मुला माणसातील तणावग्रस्तता वाढली आहे. वैफल्यग्रस्तता, निराशा वाढली. EQSQ म्हणजे भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक अर्थात इमोशनल कोशंट आणि सोशल कोशंट कमी झालाय. म्हणूनच आत्महत्या, आक्रमकता व इतर गुन्हे, व्यसनाधीनता वाढली. अपयश सहन करूनही पुढे जात राहण्याची क्षमता कमी झाली. मुलांना, तरुणांना, प्रौढांना औदासीन्यानं आणि निराशानं ग्रासले. तणावजन्य शारीरिक आजारांचं तर थैमान चाललंय. असं का? याचं उत्तर मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष. मानसिक आरोग्य, आजार, त्यावरील उपलब्ध असलेले उपाय उपचार याबद्दल कमालीचं अज्ञान आणि यासाठी तज्ञांची मदत घेणं हे लांछन किंवा कलंक समजणं. लोक डायबेटीस, हार्ट डिसीज याविषयी मोकळेपणानं चर्चा करतात, पण मानसिक आजारांबद्दल, लक्षणांबद्दल फक्त बंद दाराआड बोललं जातं किंवा चिंता, नैराश्य, आत्महत्या करावी असं वाटणं, संताप, अपराधीपणा, भीती, अध्ययन अभ्यासातील समस्या ही मानसिक दुर्बलता समजून सुशिक्षित लोक सुद्धा हे झाकून ठेवतात. वेळेवर उपचार व तज्ञांची मदत घेतली जात नाही. ताप आला तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता, मग संताप वाढला तर का नाही? हाड मोडलं तर ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाता, प्लॅस्टर घालता. मग अपयशानं मन मोडलं तर समुपदेशन का नको? शरीराला जखम झाली तर मलमपट्टी करता, मग मनाच्या जखमा चिघळत का ठेवता की त्याची परिणिती मानसिक वा शारीरिक आजारात होईल? जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य या संकल्पनेची व्याख्या करताना आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं ही स्थिती अपेक्षित नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा चारही अंगानं आरोग्यपूर्ण असणं अशी केली आहे. लक्षात घ्या, मानसिक आरोग्य हा आरोग्याचा केंद्रबिंदू आहे. यातील सामाजिक आणि आध्यात्मिक हे घटक तर मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहेतच, कारण मानसिकदृष्ट्या निरोगी व स्वस्थ माणूसच इतरांशी स्नेहसंबंध चांगले ठेवू शकतो किंवा आध्यात्मिक प्रगती करू शकतो. राहता राहिला प्रश्न शारीरिक आरोग्य या घटकाचा. सध्या 70% आजार मनोकायिक म्हणजे मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक आजार आहेत. ऍसिडिटी, पेप्टिक अल्सर, अतिरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात, लायकेनप्लेनस, सोरियासिस, अर्टिगेरिया, रुमॅटॉइड आर्थरायटिस, थायरॉइडचे विकार, PCOD, मासिक पाळीविषयी तक्रारी, अर्धशिशी, ॲलर्जीजन्य विकार, केस गळणे, पिकणे, वृद्धावस्थेतील तक्रारी तरुण वयातच सुरू होणे. शिवाय असं पहा की एखादा धडधाकट तरणाबाण माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत नसेल तर ताणतणावांचा सामना करता न आल्यामुळं नैराश्य, हृदयरोग याला बळी पडून मृत्यूमुखी जाईल. उलट एखादा अपंग, अंध, शारीरिक व्याधीने ग्रस्त माणूसही मनोबलाने आनंदी जगेल, समाजाचा उपयुक्त घटक बनेल. जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक मानसिक आरोग्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आपला पहिला रिपोर्ट 2001 साली प्रसिद्ध केला. या रिपोर्टचं नावच मुळी नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ असं होतं. याचा अर्थ असा की मानसिक आरोग्याशिवाय आरोग्य स्थिती अशक्य. पुन्हा सांगते, मानसिक आरोग्याशिवाय आरोग्य स्थिती अशक्य. नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ. तेव्हा मानसिक आरोग्याविषयी जागरूक व्हा, सुजाण व्हा. मानसिक आरोग्याकडे कलंकाच्या भावनेनं न बघता स्वतःमध्ये भविष्याच्या दृष्टीनं केलेली गुंतवणूक म्हणून पहा, कारण मानसिक स्वास्थ्यच तुम्हाला जीवनात सुखी आणि यशस्वी करू शकते, जीवनाचा आनंद आणि आत्माविष्कार देऊ शकते. म्हणूनच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण कविता बागेवाडी यांना ऐकणार आहोत. त्यांना कविता लिहिण्याची आवड आहे आणि त्यांच्या छान छान कविता आज आपण त्यांच्याच आवाजात ऐकणार आहोत. तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: मी कविता बागेवाडी आणि ही माझ्या लिहिलेल्या कवितांची छोटीशी झलक. पहिला सेक्शन आहे चिल्ड्रन्स पोयमवर. पहिली कविता, देश हमारा प्यारा प्यारा. लाल किले से तिरंगा लहराया, भारत माता ने हमको बुलाया. सैनिक करते रक्षा हमारी, हम सब करते सेवा प्यारी. झंडा ऊंचा रहे हमारा, गर्व हमारा तिरंगा प्यारा. आओ मिलकर गीत सुनाए, देशभक्ति की बात बताए. फूलों सा हम देश महकाए, हर दिल में प्यार जगाए. सच्चाई का दीप जलाए, भारत को स्वर्ग बनाए. जय जवान और जय किसान, खुशहाल रहे हिंदुस्तान. हम बच्चे हैं नन्हे सितारे, भारत माँ के प्यारे प्यारे. दूसरी कविता है हैप्पी इंडिपेंडेंस डे. ऑन दिस डे वी चीयर एंड से हैप्पी हैप्पी इंडिपेंडेंस डे. इंडिया इज फ्री, ब्रेव एंड स्ट्रॉन्ग. लेट्स सिंग आवर नेशंस प्राउडेस्ट सॉन्ग. Our flag flies high, just look and see. Saffron, white and green so free. The Ashoka Chakra spins with pride, with truth and peace on every side. Long ago, we were not free, but heroes fought for you and me. Leaders led with truth and grace, so freedom smiled upon our face. We play, we laugh, we learn and grow because of freedom. Long ago, so wave the flag and shout, hooray! It's India's Independence Day. Thank you.

0: नेक्स्ट कविता ही न्यूट्रिशन वीकमध्ये लिहिलेली होती ऑन स्प्राउट्स, जे मुलांना सांगायचं होतं की स्प्राउट्स किती इम्पॉर्टंट आहेत आणि किती चांगले आहेत. तर ही छोटीशी कविता आहे. स्प्राउट्स आर टायनी प्लांट्स दॅट ग्रो फ्रॉम द सीड्स वी लव्ह टू सो. दे आर सॉफ्ट अँड फन टू ईट, हेल्दी फ्रेश अँड सच अ ट्रीट. गिव्ज अ स्ट्रेंथ टू प्ले ऑल डे, कीप्स अ टमी क्लीन, हुर्रे. थँक यू. पहिली कविता आहे अ हिरोज हार्ट. मी फादर्स डेवर लिहिले होते माझ्या पप्पांच्यासाठी, आणि कसं एक फादर आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ह्याची ही कविता आहे. तर कविताचं टायटल आहे अ हिरोज हार्ट. इन द क्वाइट डॉन ऑफ मॉर्निंग लाईट यू राईज अँड शाईन अ गायडिंग साईट. विथ स्ट्रेंथ अँड लव यू लीड द वे, टर्निंग ऑर्डिनरी मोमेंट्स इन टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी डेज. युअर हँड्स आर वोन बट स्ट्रॉंग अँड शुअर, अ टेस्टमेंट टू ऑल यू एंड्युअर. युअर विजडम लाईक अ बीकन ब्राईट गाईड्स अस थ्रू द डार्केस्ट नाईट. यू टीच विथ पेशन्स लव अँड केअर इन एव्हरी मोमेंट अँड हिरो ब्रेव अँड ट्रू. देर इज नथिंग वी कांट फेस विथ यू. ऑन दिस स्पेशल डे we want to say thank you dad in every way for all the love and all you do. Happy father's day to you. Thank you. नेक्स्ट पोएम आहे बोधी ट्री अँथम. बोधी ट्री ही एक शाळा आहे विनायक नगर मध्ये जिथं माझा मुलगा शिकायचा. तर हे त्या शाळेबद्दल छोटीशी कविता आहे बोधी ट्री अँथम. अंडर द शेड ऑफ द बोधी ट्री वी लर्न अँड ग्रो हॅपी अँड फ्री. टीच अस गाईड अस विथ केअर अँड लाईट, शोईंग अस वॉट्स ऑलवेज राईट. बोधी ट्री स्ट्रॉंग अँड टॉल अ बोधी ट्री, अ प्लेस वेअर लव्ह अँड काइंडनेस कॉल. That's our loving Bodhi tree. We sing and play, we learn each day with friends to help along the way. Be it rain or be sunshine, we learn to glow our pine. Together we laugh, together we learn. In every heart the flame will burn. Moral lessons to shape our mind, growing up gentle, honest and kind. Bodhi tree, a joyful song. In this place we all belong. Hand in hand we stand so bright, growing with wisdom, love and light. Thank you. Hand in hand we stand so bright, growing with wisdom, love and light. Thank you.
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणू ध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: आपल्या प्रत्येकाच्या घरी किंवा आयुष्यात एक असा व्यक्ती नक्की असतो, खूप क्लमझी असतो, बटरी फिंगर्स, स्लिपरी फीट, रोज एकाच जागेतून चालणारा व्यक्ती, पण रोज कळत न कळत त्याच टिपॉयला किंवा त्याच खुर्चीला धडक मारणारा असा हा व्यक्ती एक असतो. तर ती व्यक्ती कशी असू शकते, त्यांचा तो धांदरटपणा कसा आम्हाला दिसतोय, कसा तो क्लमझीनेस आम्हाला दिसून येतोय, हे ह्या कवितामध्ये मी सादर करायले. कविताचं नाव आहे हाऊ माय डॅडी वॉक्स. तर ह्याला मी छोटीशी जिंगल बेलची चाल लावलेली आहे, ती ऐका. डॅशिंग थ्रू द डोर हर्टिंग हिज ओन टो, ओव्हर द बेड ही गोज लँडिंग ऑन माय पॅट. स्निकर ही नेव्हर वेअर्स, स्टील ही स्लिप्स मिडवे. क्रॅशिंग द हॉलवे ही लुक्स लाईक अ बॉल गेम. ओ डॅडी वॉक्स इन केओटिक क्लमझी वेज, स्पिल्ड हिज टी ओव्हर अगेन अँड देयर्स अ सल्की फेस. डॅडी वॉक्स इन केओटिक क्लमझी वेज, स्लिप स्पिल्ड हिज टी ओव्हर अगेन अँड देयर्स अ सल्की फेस. थँक यू. एक दिवस मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, तो दिवस म्हणजे फेब्रुवारी मधला दिवस होता. व्हॅलेंटाईन्स वीक ऍज ऑफ नाव जे आता सेलिब्रेट होते ते संपलं होतं, व्हॅलेंटाईन्स डे संपलं होतं. आणि मी माझ्या मैत्रिणीशी बोलत असताना फोनवर मी तिला विचारले की काय करतेस आणि कसा होता तुझा व्हॅलेंटाईन्स वीक. तर ती म्हणाली व्हॅलेंटाईन्स वगैरे आता काही नाही आहे आमचं, आणि आम्ही दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा का करावी की कुणीतरी आम्हाला येऊन व्हॅलेंटाईन म्हणावं किंवा व्हॅलेंटाईन्ससाठी सांगावं बोलावं, आमच्यासाठी गिफ्ट आणावे, आम्ही स्वतःसाठी सेल्फ लव्ह करू शकतो, तर आम्ही का नाही करावं. तर मी काय केले, मी तिला विचारले की तू असं काय केलीस व्हॅलेंटाईन वीक मध्ये, तर ती म्हणाली बघ आता परवा चॉकलेट डे होता, मी ऑफिस मध्ये येताना माझ्यासाठी एक सिल्क चॉकलेट घेऊन आले, त्याच्यामध्ये तो हार्टचा पॉपअप चॉकलेट येतोय, तो चॉकलेट खाले हॅपी चॉकलेट डे फॉर मी म्हणाले आणि सेलिब्रेट केले. तर हा जो संवाद चालू होता तेव्हा ती म्हणाली आम्ही दुसऱ्यांच्याकडे कशाची अपेक्षा करायची नाही, कुणी आमच्यावर प्रेम करावं, कुणी आम्हाला काही आणून द्यावं, हे आम्ही जेव्हा अपेक्षा करतो त्यावेळेला कधी कधी कळत न कळत त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, आणि जेव्हा ह्या अपेक्षा पूर्ण

होत नाही तेव्हा आम्हाला निराशा येते. ती निराशा आम्ही ठेवून घेऊन मग त्याच्यावर आम्ही विचार करतो, दुखी होतो त्या माणसावर, ज्याची कधी कधी चूक असते कधी कधी नसते, कळत न कळत विसरून जातोय. ते सगळं आम्ही करू शकत नाही, त्यांनी करू शकत नाही. तशा वेळेला ते गिल्ट घेऊन राहण्यापेक्षा आपल्याला आज असं वाटलं की मी असं करावं, तर ते करून मोकळं होऊन दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये. आणि असं आम्ही स्वतःवर आधी प्रेम करावं, स्वतः आपलं व्हॅलेंटाईन व्हावं. हे ती जेव्हा म्हणाली तेव्हा मला वाटलं की होय, मी पण आय एम माय व्हॅलेंटाईन, मी दुसऱ्यांच्यासाठी का वेट करू. ते गाणं पण आहे ना, एक शीला जवानी ते गाणं आहे, त्याच्यामध्ये एक लाईन येते, किसी और की मुझको जरूरत क्या है, मैं तो खुद से प्यार निभाऊ. तेव्हा मला क्लिक झालं की होय, मी स्वतःवर प्रेम करावं, स्वतःवर मीच माझी प्रेमिका, मीच माझा लव आहे. तर त्या विषयावर मी ही लिहिलेली कविता आहे, आय एम माय व्हॅलेंटाईन. आय एम माय व्हॅलेंटाईन, इन द मिरर आय फाउंड माय व्हॅलेंटाईन्स गेज, अ रिफ्लेक्शन ऑफ स्ट्रेंथ इन लाईफ्स इंट्रिकेट मेज. Through highs and lows, I stand by my side. I hold my hand tight as I am my valentine. No roses needed, no chocolate sweet. No gifts can allure me, nor any treat. In self-love's embrace, my heart's happiness abides. I fall in my love as I am my valentine. In the dance of my heart, I find my solace. My happiness is within, is what I really chase. No need for a partner, I am whole in every scene, embracing and caring myself as I am my valentine. So here's to the one who knows me so well, I am my valentine in my own love spell. In the tapestry of life woven and fine, forever and always, I am my valentine. Thank you.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: आयुष्य हे एक अवघड खोड आहे आणि ह्या एक प्रवासामध्ये रोज आमच्या समोर एक वेगळा प्रश्न येतोय, वेगळा चॅलेंज येतोय, एक पूर्ण कम्प्लीट मिस्ट्री आहे हे लाईफ. तर काही वेळेला आमच्याकडं असे लोक येऊन आम्हाला भेटतात जे कदाचित खूप निगेटिव्ह असतील, पण ते आम्हाला खूप चांगले लेसन्स देऊन जातात. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तसंच काहीतरी होत असतंय आपल्या घरी, आपल्या आयुष्यात. जेव्हा आम्ही बघतो की आपल्याला कोणीतरी क्रिटिसाइज करतंय, कोणीतरी काहीतरी चूक बोलतंय, तिथून आम्ही बोध घेतो, नवीन नवीन काहीतरी शिकतो आणि त्या लाईफच्या लेसन्स मधून आम्ही आमची लाईफ जगत असतो. तर त्याच्यावरून ही एक छोटीशी कविता आहे, लाईफ अ मिस्ट्री. ओनली द रॉंग पर्सन बिकम्स द सोर्स टू फाइंड द राईट पर्सन ऑफ युअर लाईफ. ओनली द वर्स्ट ऑफ द एनिमीज हेल्प्स यू फाइंड द बेस्ट ऑफ द फ्रेंड्स. ओनली द डार्केस्ट नाईट हेल्प्स यू एन्जॉय द ब्राइटेस्ट डे. ओनली द सॉरोफुल डेज हेल्प्स यू एन्जॉय द हॅपी डेज. ओनली द पेनीलेस पॉकेट्स हेल्प्स यू व्हॅल्यू मनी. Only a heart full of pain will know the value of true love. God the Almighty has a simple message. Endure the pain and I shall bestow you with gain. Thank you. शब्द हे किती आवश्यक आहेत. एक शब्द चुकला किंवा त्याचं काय होऊ शकतोय हे आपल्या इतिहासामध्ये पण ह्याचे खूपशे अशी उदाहरण आहेत. धचा म झाला तर त्याचा परिणाम काय झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. असेच शब्द हे कसं आमच्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि ते काय खेळ खेळतात ह्याच्यावर एक छोटीशी कविता. वर्ड्स शब्द म्हटलं तर एक खूप छोटस पार्ट आहे जे आपल्या पूर्ण कम्युनिकेशनला अर्थ देते. खर ते शब्द मी कधी कसे कसं आणि कुठल्या प्रकारे वापरतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे शब्द एक जोडूही शकतात आणि तोडूही शकतात. त्याच्यावरची ही कविता आहे, टायटल आहे वर्ड्स. वर्ड्स आर लेटर्स दॅट टेक हाय फ्लाईट. वर्ड्स डान्स अँड सिंग इन द सॉफ्टेस्ट लाईट. वर्ड्स कॅरी आर थॉट्स अँड इमोशन्स टू. वर्ड्स नरेट अ स्टोरी ओल्ड अँड न्यू. वर्ड्स डान्स ऑन द पेजेस अँड कलर आर ड्रीम्स. वर्ड्स कॅन कॅरी यू अलॉंग इन एव्हरी स्ट्रीम. वर्ड्स कॅन हील अँड वर्ड्स कॅन स्ले. वर्ड्स कॅन पोक यू एव्हरी डे. वर्ड्स डू मॅजिक. वर्ड्स मेक कर्स. वर्ड्स गिव्ह यू पॉवर ऑर लिप युअर पर्स. वर्ड्स मेक फ्रेंड्स अँड मेक देम फो. वर्ड्स डू मोटिवेट ऑर मेक यू बो. वर्ड्स कलर आर ड्रीम्स with ink and sound. Words build bridges so profound. Words make you glide with wings of thoughts. Words can touch the ocean of hearts. Words whisper wisdom and secrets untold. Words live in history, never sung, never told. Words with eloquence and simple grace. Words connect souls face to face. Words paint feelings vivid and clear. Words make a symphony for all to hear. Thank you. आता थोड्या हिंदी कविता ज्या मी लिहिल्या आहेत आणि ह्याची सुरुवात आहे, अक्षरों से की गई बाते. कधी कधी शब्द असून नसतात आणि नसून असतात. म्हणजे एखादा शब्द आहे किंवा एखादा आम्ही जे बोलतो त्याचा अर्थ जनरल टर्म्स मध्ये वेगळा असतो आणि गुपित वेगळा असतो. त्याचा मार्मिक अर्थ एका शब्दाचा खूप वेगळा असतो. त्याच्यावरच ही कविता आहे, अक्षरों से की गई बाते. अक्षरों से की गई बाते अक्सर अनसुनी हो जाती है. मन से पर किए बाते दिल से दिल को छू जाती है. कभी गौर करो तो पता चल जाएगा, शब्दों से की गई बाते धोखा बहुत देती है. मन से पढ़ी बाते जन्मों तक साथ निभाती है. लफ्जों का वजन बढ़ जाता है जब एहसास साथ हो. हर खामोशी भी तब एक कहानी के जैसी बात हो. सच तो ये है जो दिल समझ ले उसे कहने की जरूरत नहीं होती. जो बोल दिया जाए कभी कभी वही बातें सच नहीं होती.
2: नमस्कार, मी शर्मिष्ठा राव. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.
1: आता पावसाळा आहे, पाऊस पडत आहे, आणि अशा ह्याच्यामध्ये आम्ही ह्या सीझनमध्ये आम्ही कायम बघतो की कसं पाऊस हे आपल्याला छान छान आठवणी देत आहे, आणि हे निसर्ग किती सुंदर प्रमाणे बदलते. जेव्हा ऊन असतं तेव्हा हे सगळं गर्मी तप असं होऊन सगळं आपल्याला त्रास होत असते, आणि जेव्हा हे पाऊस येते छान आपल्याला वातावरण मिळतं, सगळीकडे हिरवळ असते, हे पूर्ण ही पूरी दुनिया एक तरीके से दुल्हन की तरह सज जाती है, जो हरी चुनर ओढ़ के अपने आप को सजाती है. तो उसके लिए ये एक कविता है, बूंदों की सरगम. बूंदों की सरगम. बूंदों की सरगम बजे गगन में, मन के राग जगे हर क्षण में, सुनी राहों पर नमी सी छाई, धूल भरी सांसों में ठंडक आई, काली घटा ओढ़े अंबर चला, बिजली की लहरों ने चित्र चला, प्यासी जमीने बाहें फैलाई, बूंदों की चुनर फिर खुद पे सजाई, नन्हे कदमों में छप छप खुशियां, खेतों में लहराई हरियालियां, माटी की सौंधी सौंधी गंध भर दे मन में मधुर आनंद, थी जो तपती अब भीग चली है, हर कोना जीवन से सींच चली है, बादल के संग आई ये रुत, जैसे खुद को प्रकृति में बांधी सुख. थैंक यू.
3: लहान आम्ही असतो तेव्हा आमचं बोलणं वागणं अगदी निरागस असते, खेळणं हसणं त्याला कसलीही बंदिश नसते, त्याला कसलाही विचार नसतोय किंवा कसली हेतू नसते जेव्हा बोलत असतो. लहान मुलं जेव्हा असतो आम्ही तेव्हा, पण जसं जसं आम्ही मोठे होतो तेव्हा एक प्रकारचं दडपण यायला लागतंय आपल्या जीवनात, आपल्या मनावर, आणि असं होतंय की आपलं हसणं पण एखाद्याला खुपून जाते, आपलं हसणं कुणाला आवडत नाही. अशा वेळेला एक छोटीशी शायरी आहे जी मी इथं लिहिले. एक मुस्कुराहट, अब हमारी छोटी सी मुस्कुराहट भी उन्हें रास नहीं आती, जो कभी हमें खिल खिलाकर हंसते हुए देखकर खुश हुआ करते थे. दिल से दुआ की है किसी ने हमारे चुप हो जाने की, जो भगवान ने पूरे शिद्दत से मंजूरी की है. हार्ट ब्रेकिंग बट ट्रू. रोने की वजह न थी न हंसने का बहाना था, क्यों हो गए हम इतने बड़े, इससे अच्छा तो बचपन का जमाना था. आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा आम्हाला वाटतंय की आम्ही कधी मोठे होणार, पण मोठे झाल्यावर आम्हाला कळतंय की खरं गोडवा, खरा सुख, खरं आनंद आपलं होतं ते लहानपणीच्या वयांमध्येच, जे आता आम्ही पूर्णपणे विसरून गेलोय. हल्ली माझी एक मैत्रीण, जिला माहित आहे की मी अशा कविता लिहिते, तर ती म्हणाली की बघ माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि मला तू काहीतरी लिहून दे. तिची आई सुद्धा, मी तिच्या आईची सुद्धा चांगलं बोलले, त्या आई त्यांच्या त्या आंटींचा माझा परिचय खूप चांगला आहे, त्या आंटी कशा आहेत हे मला माहित आहे. तेव्हा जेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला अप्रोच केला की तू माझ्या आईसाठी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक कविता किंवा काही असं छोटासा लेख लिहून दे आणि मी हे तिला गिफ्ट म्हणून देणार आहे, तर गिफ्ट करून मी हे तिला पाठवणार. आंटी होती त्यावेळेला US मध्ये, तर कसं तो बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला त्या आंटींसाठी, आणि कशी ही ती कविता त्या आंटीसाठी लिहिलेली होती हे मी इथं तुमच्या समोर वाचत आहे. शीर्षक आहे मातृकृपा. ममता का वो बहता झरना जो निर्बंध बहती जाती है, दुख पीड़ा सारे छुपा कर हमेशा ही मुस्काती है, भक्ति सी अटल आस्था रख प्यार से हमें वो सींचती है, स्नेह लता के स्पर्श मात्र से जीवन संजीवनी बन जाती है, वही है तुलसी की वंदना, वही है गीता का संपूर्ण सार, माला की ना हो कोई जरूरत, चरणों में उसके स्वर्ग का द्वार, उसकी गोद में त्याग दूं मैं तीनों लोकों का सुख, मिटे तेरे आंचल की छाव में ये जीवन के सारे दुख, वही तप है वही श्रद्धा वही त्याग की धारा, बच्चों की खुशियों पे जो वार दे अपना जीवन सारा, माँ वो जलती लौ है जो तमस हर ले निशा की आंख से, वही पुण्य है वही आग है भगवान भी जन्मे उसकी गोद से. धन्यवाद. आम्ही भारतीय आहे, भारतीय म्हणून आम्हाला आपल्या देशावर गर्व आहे, पण एक काळ असा होता जेव्हा आमच्या देशावर खूप लोकांनी राज्य केलं, तेव्हा भारत माता आम्ही आपल्या देशाला माता म्हणतो, तिला काय वाटलं असेल जेव्हा अशा काही लोकांनी तिच्यावर चढ केलं, तिच्या मुलांची हत्या केली. एक भारत माता आपली आई आपल्या समोर आपल्यावर प्रत्यक्ष जेव्हा आपल्या मुलांना मरताना बघत होती, तर तिला कसं वाटलं असेल त्याची ही कविता. मैं भारत माता हूँ. मैं भारत माता, माता तो मुझे खूब कहा, पर क्या कभी मुझे सच में माना. सीने पर मेरे चढ़ गए, लहू की होली खेल गए, मेरे बच्चों के शीश गिराकर दामन मेरा खून से भिगा दिया. तड़प उठी मैं, रो पड़ी थी, जब बच्चे मेरे बट गए और बाजू मेरे कट गए. आज या तो उनकी आती है, बहुत मुझे तड़पाती है, पर आंसू पोछ देखूं तो नई पीढ़ी खिलखिलाती है. इतने सालों में मैं बूढ़ी नहीं, इतने सालों में मैं जवान बनी हूँ. नए सुनहरे सुबह की एक नई कहानी लिखूं मैं. गगन पार कर चांद को तो छू लिया, और बढ़ो आगे यही आशीर्वाद देती हूँ. कभी ना बटना आपस में, यही ख्वाब मैं देखती हूँ. मैं भारत माता हूँ. मैं भारत माता हूँ.
4: हाय, दिस इज अंजलि गायकवाड़
5: एंड नंदिनी गायकवाड़. यू आर लिसनिंग टू योर फेवरेट रेडियो वेणु ध्वनि 90.4 FM केली कंश.
6: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: माणूस म्हणजे माणूस एक व्यक्ती, आपण जेव्हा आम्ही माणसाच्या जन्मात आहे त्या माणसाच्या जन्माला मी पणा हा असतो. मी, मी केले, हे माझं आहे, माझं घर माझं आहे, मी अशी मी तशी, मी असा मी तसा, मैनी आम्ही भरून गेलेलो आहोत. हे मैं काय आहे आणि हे आपल्याला कसं आपल्या जीवनात कुठलं काम करतंय आणि कसं आम्हाला ह्याचा त्याग दिला पाहिजे ह्याच्याबद्दल ही कविता आहे. कविताचं शीर्षक मै, आणि ही एक प्रार्थना आहे जी मी देवाकडं म्हणते की मला माझ्या मै मधून माझी सुटका कर. तर शीर्षक आहे मै. मुझमें खुद को इतना भर दे कि मुझमें मैं ना रहूं, खाली कर दे मुझे पूरा ऐसे कि खुद को फिर ना मैं से भर पाऊं. खाली होकर मैं पूरा भर गया, जब पूरा भरा था मैं से तो मैं पूरा खाली था. खाली होकर ही जाना कि मैं से भर कर मैं कितना खाली था, जब मुझसे मैं खाली हुआ तो तुझसे मैं भर गया. हे देवाला मी सांगले, जब मुझसे मैं खाली हुआ तो तुझसे मैं भर गया, जब भरा मैं भरा था मुझ में मैं तो पूरी तरह तो मैं खाली था, जब तुझसे मैं भर गया तो मैं से मुझसे मैं खाली हुआ, तभी जाना कि मैं मुझ में भर कर मैं कितना खाली था. धन्यवाद. नारी समाजामध्ये किती प्रकारे लढत असते, एक नारीला काय काय करावं लागतं, ती कशी सक्षम आहे स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांच्यासाठी, स्वतःच्या परिवारासाठी, समाजासाठी. काही वेळेला आपल्याला तसा रिस्पेक्ट मिळू शकत नाही, तरीही एक नारी संपूर्ण आहे स्वतःमध्ये, ती कशी संपूर्ण आहे ह्याच्यावर ही छोटीशी कविता. शीर्षक आहे नारी. इतनी भी मैं दुर्बल नहीं कि कोई बोझ ना उठा सकू, करू जो मैं मन मेरा तो चट्टान भी हिला सकू. नारी हूँ मैं आज की, झुक के जीना मुझे आता नहीं, चूड़ी जो थी कमजोर कभी आज मुझे आगे, आज मेरी वो ढाल बनी. पायल जो कभी बेड़िया थी बनी, आज मुझे वो आगे खींचती है. बंद जो द्वार थे कभी वो सारे ही खोल देती है. गुड़िया जो मैं थी कभी आज चंडी बनी हूँ मैं, हर पाप का संहार कर मैं आदि शक्ति में मिली हूँ मैं. धन्यवाद.
1: हेलो एंड नमस्कार सभी सुनने वालों को, संजीव कपूर का प्यार भरा नमस्कार. आप मुझे सुन रहे हैं KLE वेनु ध्वनि 90.4 FM पर. मैं आपसे सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि अगली बार जब आप खाना बना रहे हो और या खा रहे हो तो मुस्कुराहट के साथ में खाना बनाइए और खाइए, देखिए जीवन कितना खुश होगा ये आपको भी अंदाजा नहीं है. चलिए अभी मुस्कुराइए.

तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन, समजी बाकी चुकती करीन।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।
3: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್। ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ। ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ। KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218। ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in। KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ।

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
4: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831 24 86 286.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
4: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
5: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
3: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916464

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: KLE Vishwanath Kattidanta Mahavidyalaya Mattu Aspatre Belagavi Chikka Makkalinda Hiriyaravaregu Pratiyobbarige Danta Chikitse Labhya Hallugala Swachhate Hallu Keeluvudu Huluka Hallina Chikitse Vakradanta Saripadisuvike Mukha Bayi Hallu Kuttigegala Shastrakriye Seelu Tuttigala Chikitse Haladiyada Hallina Swachhate Krutaka Hallugala Alavadike Mattu Bayi Vasadu Cancer Parinamakari Chikitse Kuda Labhya Nimma Bayiya Swachhate Arogyakke Rahadari Namma Vilasa KLE Vishwanath ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ನೆಹರು ನಗರ್ ಬೆಳಗಾವಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362 ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
4: KLE विश्वविद्यालयाच्या KLE स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून स्थळ आहे KLE कन्व्हेन्शन सेंटर 300 सीटर हॉल JNMC कॅम्पस नेहरू नगर बेळगावी अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467 993

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. कथा आणि साहित्याच्या विविध रंगांनी सजलेली ही खास साहित्यिक मैफल आता आपल्यासाठी सुरू करते. मनाला स्पर्श करणाऱ्या कविता, जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या कथा आणि शब्दांच्या सामर्थ्याचा अनुभव देणाऱ्या साहित्य कृतीचा हा अविस्मरणीय प्रवास आपण अनुभवणार आहोत. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करते. आणि या कार्यक्रमामध्ये माजी शिक्षिका सौ मंगल हेब्बाळकर यांना आपण ऐकणार आहोत. त्यांच्याच लेखनातील कविता आणि कथा त्या सादर करतायत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, सौ मंगल आर हेब्बाळकर, माजी शिक्षिका मी. पत्ता आहे माझा कृषी कॉलनी 8 क्रॉस भाग्यनगर, वय वर्ष 68, मातृभाषा मराठी. शिक्षण SSSC TCH हिंदी MA डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल क्राफ्ट कोर्सी झालेला आहे. नोकरी 18 डिसेंबर 1978 आणि निवृत्त 22 मे 2018. शाळा विश्व भारत सेवा समिती रजपूत बंधू हायस्कूल, देशमुख रोड, टिळकवाडी, बेळगाव. या ठिकाणी नोकरी 33 वर्ष झाली. विद्यार्थी पटसंख्या झाल्याने या संस्थेची येळूर या ठिकाणी हायर प्रायमरी गर्ल्स हायस्कूल मध्ये 7 वर्षे मी नोकरी केली. 39 वर्षे माझी नोकरी झाली. लहानपणापासूनच माझे स्वप्न होते की मी शिक्षिका व्हावी, त्यामुळे हे स्वप्न माझं देवाच्या दयेने साकार झाले. नोकरीमध्ये मी निबंध, कविता, देशभक्ती गीत, नृत्य, लोकगीत यामध्ये विद्यार्थ्यांना खूप पक्षसे मिळवून दिली. साहित्य संमेलनात नेहमी माझा भाग होताच. माझा छंदच आहे तो नृत्य कला, वाचन, कथालेखन, स्वरचित कविता लिहिणे आणि मला प्रवासाची पण फार आवड आहे. आध्यात्मिक पण आहे, ध्यान धारणा याचीही आवड आहे. निवृत्तीनंतर श्रीमती प्रतिभा आपटे मॅडम या ठिकाणी मी भजन शिकण्यास जाते. तसंच मंथन कल्चर सोसायटी शारदोत्सव कार्यक्रमात निबंध, स्टेजवरील कार्यक्रम, भाग्यनगर महिला मंडळ, अनगोळ महिला मंडळ, कृषी कॉलनी महिला मंडळ यामध्ये मी सहभागी होते. राष्ट्रीय दिन, भगवद्गीता, मनाचे श्लोक पठण हे आमच्या मंडळामध्ये कार्यक्रम होत असतात. तसेच 8 क्रॉस महिला मंडळामधून जागतिक पुस्तक दिन, पर्यावरण दिन आताच आम्ही साजरा केलो. तसेच साने गुरुजींची पुण्यतिथी ही लहान मुलांनी तिथे साजरी केली. या कॉलनीमधील विद्यार्थ्यांचे अनेक कार्यक्रम श्रीमती उज्ज्वला आणि काकडे सरांच्या वतीने भरपूर प्रमाणात केले जातात. यांची आम्हाला नेहमीच पाठबळ असते. नियमित वाचन, कथा लिहिणे, आत्मवृत्त, निबंध, स्वरचित कविता करणे यात मी अतिशय मग्न असते. आता मी स्वरचित केलेल्या कविता म्हणते. आणि गणेश वंदन, कुठल्याही कविता म्हणताना आपण पहिल्यांदा सुरुवात करतो ही गणेश वंदनाने. जय जय विघ्नहर्ता भक्त वत्सला, कृपा करी आम्हा दे ज्ञान सर्वदा. दुर्वांकुराचे तुरे घाली रक्त सुमने शोभे अंगावरी. तेजवंता बुद्धिवंता तुझ्या कृपी झालो सज्ञानी. ना भूक ना तहान फक्त लागली आस तुझी. नेनातून भक्ती ढळे अश्रूंच्या रूपी. जगदांचा उद्धार करीशी तू नाही थकसी कधी. किती करू तुझी स्तुती अगणित वाटी म्हणी. नाही देवा गणराया तुझी कार्यशक्तीच वेगळी. तूच आहेस आमचा कायमचा सोपती. देई आशीर्वाद सदोपदी. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, सारे भक्तगण गर्जती गणपती बाप्पा मोरी. आता आषाढी एकादशी जवळ आलेलीच आहे. पंढरी संपूर्ण लाखो लोकाने दुमदुमलेली आहे. त्याच वेळेला मला एक कविता करायची सुचली आणि मी आज ही कविता तुमच्या समोर सादर करीत आहे. आला मास आषाढी, विठू माऊलीचा वेद लागला मनी. विठू राया पहिल्या उत्कंठा वाढली नयनी. मेघ राजाचा वर्षा वाढला अंगणी. चोहो बाजूनी हरियाली हिरवी हिरवी झाली. कळी पुष्प उमलली हे समजलेच नाही. आषाढी एकादशी वारी चालली पायी. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. टाळ मृदंग आपापल्या ताली नाचू लागी. तालाच्या नादात विठुराया डोली. तुक्याचे अभंग ज्ञानोबाची ओळी. ओवी मधुर स्वरात पळू लागतात विठोबा नाचे दिंडी मधी. काय हा सोहळा जीवा शिवांचा दिपले नयन अश्रू धारानी. एकच मागणे आता तुझ्या चरणी मुक्ती मिळे या जीवनी. मी निवृत्त झाल्यानंतर माझा दिनक्रम जरा वेगळा झाला. तो दिनक्रम एकटक पाहणारी माझी नात ती सारखी म्हणत असते. कुणी मला विचारलं मोठेपणी तू कोण होणार, ती आनंदानी म्हणते मी आजी होणार. आजी होणार का बरं तिला वाटलं असेल. त्यावेळेला माझा दिनक्रम पाहून तिला वाटलं असेल. त्यावेळी मी ही कविता तुमच्या पुढे सादर करते. माझी भविष्यातील आकांक्षा म्हणजे माझी आजी होणे. हे सगळ्यात छान आहे. सकाळी उशिरा उठू शकते, दुपारी डुलक्या घेऊ शकते, टीव्ही वरील आवडती मालिका तासन तास पाहू शकते. काही काम नसेल तर अंगणातल्या झोपाळ्यावर बसून गार वारा घेत बसते. झोप आली तर संध्याकाळी झोपू शकते. कसलाही होमवर्क नाही, ट्युशन नाही, अभ्यासाची कटकट तर मुळीच नाही. सकाळी कॉफी, दुपारी गरमागरम पुलक्या, पुलाव, वा वा संध्याकाळी चहा, देवासारखी मजा। मोबाईल वर मैत्रिणींबरोबर हवे तेवढे बोलत बसते। माझी आजी म्हणजे भन्नाट। आजीला स्वतःलाच माहित नाही ती किती सुखी आहे। मी इंजिनियर होणार नाही, नाही शास्त्रज्ञ। मला आजी होण्यास आवडेल, मी माझ्या आजी सारखीच होणार। आता आपण पेपर मध्ये अगर वाचतो कि शेतकऱ्यांची आत्महत्या, आत्महत्या केली तो शेतकरी जाऊ शकतो, पण त्याच्या मागे असणारं कुटुंबाचं काय, त्या शेतकऱ्यांनी काय करावं, याबद्दल मला माझे विचार मांडण्यासाठी एक कविता मी केलेली आहे, ती तुमच्या पुढे मी सादर करते। काय नव्हतं माझ्याकडे, हिरवीगार शेत शिवार, फळांच्या बागा, केळीचे बन, तलावात फुदणारे मासे, उसाचा मळा, हवेत डोलणारे तुरे, मध्यभागी उसाचा गुऱ्हाळ, हसऱ्या मुलांनी आलेपाक चिनमोऱ्याचा मारलेला ताव, आनंदाने भरलेले माझे अंगण, गुळाच्या ढेपी, भातांच्या पोती, फळांच्या राशी, नारळ सुपारीचे घोस, भाज्यांचे मळे, मुळा गाजर बीट यांची भरलेली रास, पाहता पाहता शिल्लक काय, आली गदारोळ अंगाशी, गळ्यात धोंडा किंवा फास, या मूळचे कारण काय, नुसता ध्यास, उसाला भाव नाही, भाज्यांना किंमत नाही, पैशांची आवक नाही, श्रमांची किंमतच नाही, स्वतःच्या देशात परके पडलो, गाव बेवारसी म्हणून दुःखी झालो, कायमचा गळफास लावून निघून गेलो, बरं आता शेतकरीबाईने काय करावं, त्या कुटुंबाने काय करावं, तो शेतकरीचा ध्यास होता। साऱ्या कुटुंबाचा खेळ कसा मांडावा, वास्तव्यास टक्कर कशी द्यावी, अस्तित्वात कसे जगावे ठरलं। प्रदीर्घ गाठ विचाराने एकच करावे, युवा भारतीयांना जाग करावं, उठा आता तरी जागे व्हा, कृष्णावरी राधा भाळली। तसे माझाही कान्हा मला आवडतो, त्याच्याबद्दल मी एक कविता लिहिलेली आहे। पौर्णिमेचा चंद्र दिसतो गगनी, मंद वारा सुगंध घेऊनी चढेवरी, राजहंस विहार करीतो पुष्करणी, लतिकांचे वरी गुणगुण चाले भ्रमरी, राधे तुला आठवती का पावा हरी, का कोणास ठोक पडले माझ्या स्वप्नी, गुंग झाले हरीच्या चरणी, नैनातुनी पडले बिंदू, ओघळले गाली, ओघळले गाली, हळूच हलक्या स्पर्शाने काया झाली लाजरी बुजरी, नको जा तुझा खट्याळपणा, तुझ्या खोट्या बाता, अलगत केव्हा पडले त्याच्या चरणी, स्वप्नी मनी ध्यानी तोच माझा कान्हा मनी। आमच्या बागेत एक झाड आले, ते झाड आहे औदुंबराचे। प्रथम ज्या वेळेला माझ्या अंगणामध्ये ते झाड आलं, तेव्हा अतिशय अंकुर अगदी लहान रोप होत, ते ठेवावं की ठेवू नये, मोठा झाला वृक्ष तर काय होणार असे वाटत होते, पण नाही, माझी जिद्द होती। त्या औदुंबरामध्ये दत्तवास निवास करतात, मग माझ्या घरासमोर दत्त नकोत का असे म्हणून माय बाप वृक्ष याबद्दल मी एक कविता लिहिलेली आहे। अंकुरातून डोके डोकावत, वारा पाऊस याच्या भयावत, पुन्हा धरित्रीची कुशी मागितली, धरित्रीने हळुवारपणे ओंजळ दिली, किरणांची चाहूल लागता, आपली मान न डगमगता उंचावली, लपाछपीचा खेळ सुरू करता, बघता बघता अंकुराचा वृक्ष कसा झाला समजले नाही, फुले आली फळे आली, वृक्ष अंगणावरून कुहू कुहूचा आवाज कानी आला, मुंग्यांची रांग सुरू झाली, खारुतई उड्या मारीत फळांचा स्वाद घेऊ लागली, चिवची वाट वाढला, पक्ष्यांची घरटी वाढली, सर्वत्र आनंदी आनंद झाला, वृक्ष तो माझा मायबाप झाला, वृक्ष तो माझा मायबाप झाला, सर्वांचा आश्रय पितामहा झाला, सर्वांचा आश्रय पितामहा झाला। माझी लहान पणीची नात पहिलं पाऊल तिनं ज्या वेळेला भूमीवर टाकलं, त्यावेळेला मला तिचं ते लुटपुट चालणं, भूमीवरचे पाय याच्यावरती मला एक सुचलेली कविता मी सादर करते। नाजूक अशी कोवळी सोनेरी किरणे पडली अंगणी, नाजूक अशी कोवळी सोनेरी किरणे पडली अंगणी, झुळझुळ वाऱ्याच्या वेगाने धावते का परी, तिचा तो झगा जगमगे वाटेवरी, चाहूल लागली अंतरंगी, नाजूक पावले पडली भूमीवरी, छुमछुम पैंजन ध्वनी येऊ लागला कानी, नजर पडली नातीवरी, हर्ष झाला मनोमनी, काय सांगू परी, ये लवकर धावूनी, घास भरविते कौशल्याच्या माते परी, चिवू माऊ खाऊ खारू सगळ्या गोळ्या झाल्या अंगणी, त्यांनाही घास दिला तुझ्या वाणी, ये परी धावते अंगणी, नाजूक अशी कोळी सोनेरी किरणे पडली अंगणी, पडली अंगणी। मला कोकिळ पक्षी फार आवडतो, तो दिसायला देखणार नसला तरी तिचा तो मंजूळ स्वर धुंदीत घालतो, मग्न मुग्ध करतो, त्यावेळी मी ही कविता कोकिळ पक्षावरती लिहिलेली आहे। सळसळ पानांची चाहूल लागता, कोकिळ पक्षी नजरेला दिसतो, कुहू कुहू या मंजूळ स्वरात गीत गातो, स्वरांची धुंदीत असता तो उडतो, का बरे तू आम्हा असा गुंतवितो, ना डौल ना रंग तरी तो मनी ठसतो कंठ स्वराने साऱ्यांना तो जिंकतो वा वा रे तुझी हुशारी साऱ्या खगांना हरवितो आलापाने गान कोकिळा ही पदवी मिळता साऱ्या दुनियेनी टाळी पिटली खरच तुझी स्तुती आम्हा पामरांना लाजवी आम्हा पामरांना लाजवी। आता हिंदी माझी आवडती सिनेतारका रेखाजी हिचे पिक्चर आले की मी लहानपणापासून म्हणा किंवा पाहायची मला फार आवड। आता टीव्ही आहे, पहिला टीव्ही नव्हता, पण ज्या वेळेला मी रेखाचा पिक्चर आला की माझ्या मनामध्ये वाटायचं आपण जाऊन पिक्चर पाहावा, तिला पाहावं, तिचं सौंदर्य निहाळावं, ती कशी ऍक्टिंग करते तसं अनुकरणही आपण करावं असे मला वाटायचं। मला नृत्याची आवड आहे, छंद आहे, आणि त्यावेळेला तिचं ते नृत्य पाहून मी घरी येऊन मार्शासमोर नृत्यही करत होते। लाजत नव्हते बरं का, कारण रेखाजी ही सिनेतारका रेखाजी आहे, तिच्याबद्दल मी हिंदी मध्ये एक कविता लिहिलेली आहे। रेखाजी हो रेखाजी तुम्हें देखते ही तुम्हारी अदा मुझे लुभाती, तुम्हारी चाल मोरनी की तरह, डौल तो कबूतर की तरह, आवाज तो कोकिल तरह, इतनी खूबसूरती की हाय चांदनी भी शर्मा जाए, आपकी नजर तो सभी जवानों को प्यारी लगती, दिल के कोने में सदा रहती, आंखों की मस्ती में जादूगरी लगती, परी कैसी मिली सारी बातें, कहां से किसी को ढूंढने पर न मिले तुम्हारी खौफ, आपका जीवन सुखमय कमल की तरह तरंगों में रहे, एवर ग्रीन ये उपाधि मेरी तरह से मिले, उम्र तुम्हारी हमेशा ऐसी ही रहे, रेखा जी ओ रेखा जी तुम्हें देखते ही तुम्हारी अदा मुझे लुभाती लुभाती लुभाती। आता चैत्र गौर, आता गणपती झाला, विठोबा झाला, मग आपली गौर रागवेल ना माझ्यावरती, आम्ही गौर सजवतो, मग गौरी बद्दल आपण काहीतरी थोडी विचार करावा म्हणून मी एक चैत्र गौरी बद्दल एक कविता मी रचली आहे। गौर सजली सारी धांदल उडाली, साऱ्या मैत्रिणी सौभाग्याचे वरदान मागती आणि म्हणती आम्ही सहकार्याने जगू जीवनी, देई प्रेरणा सर्वांना तुझे स्मरण, पिंगा घालती पिंगा घालती गौरीचा उदो उदो करती, गौरीचा उदो उदो करीती, गौरीचा हा सोहळा भाग्य नगरी मंगल राम निवासी पन्ह कोशिंबिरीवर ताव मारती, गौरी समोर झुम्मा फुगडी घालीत आशीर्वाद मागती, चैत्र गौरीला हवं ते सर्व देती भक्ती प्रेमाने, हाताच्या औंधळीनं एकच वरदान दे आई माते, सौख्य आरोग्य शांती समाधान या निवासस्थानी दे, गौर समाधानी हसत हसत आशीर्वाद देती, गौर दिला फुलांचा प्रसादानी, झिम्मा फुगडी घालता साऱ्या ललना आनंदात डुबत राहत, चैत्र गौर आली एकाच सुरात पिंगा घालती। आता कविता वाचून तुम्हाला आनंदी झाला असेल, तसेच आता मी एक स्वरचित मी कथा केलेली आहे, ही कथा करण्याचा उद्देश काय किंवा ही मला कथा सुचली कशी याबद्दल मला एक दोन शब्द सांगायचे। आम्ही राहतो कृषी कॉलनी भाग्यनगर, भाग्यनगरच्या लोकांना सगळ्यांना माहितच असेल की दारोदारी आमच्याकडे फळवाल्या विक्रीसाठी येतात, फळ घेऊन येतात। तशीच एक स्त्री आमच्याकडे फळ घेऊन येत होती, तिचा तो लांब सडक बांधा छान गोरीपान नाजूक आणि फळाची टोपली तिच्या डोकीवर आणि कंबरेवर तिचं छोटं बाळ होत, ती अशी यायची आणि माझ्याकडे थांबायची आणि फळे मला द्यायची, जितकी फळे आहेत तेवढी मला दे, म्हणून मी सगळी टोपलीतली फळं तिची घेत होते, मला तितकी लागत नव्हती, पण ते बाळ आणि तिला पाहून मला अत्यंत की श्रम करते ती बाई, ऊन नाही तहान नाही भूक नाही अशा वेळेमध्ये ती येऊन एवढी भरलेली टोपली डोकीवर ठेवून कमरेत बाळाला घेऊन येते आहे, त्यामुळे मला तिच्याबद्दल फार आदर वाटायचा। आणि अशाच वेळी एक दिवस मी आजारी पडले, सगळी आमच्या घरातील नवरा मुलं आपापल्या कामाला गेली होती आणि मला उठायला होत नव्हतं, जरा ताप आला होता आणि ही नुकतीच माझ्या घरात समोर आली, बाई फळं घ्या फळं, माझी तिची तशी मैत्री जमली होती, मी म्हटलं अगं बाई मला उठवत नाहीये, ही फळं ठेव, अहो आंटी काय झालं तुम्हाला इतक्या बोलता सवता, माझी बुट्टी सुद्धा हाताने उचलून ठेवता आणि काय झालं, नाही ग मला जरा बरं नाहीये असं म्हणताच तिनं बुट्टी खाली ठेवली, आपल्या बाळाला एक पोत्यावरती झोपवलं आणि म्हणाली आंटी रागवत नसेल रागवत नसाल तर चहा वगैरे घेतला का तुम्ही, नाही ग मला जरासा चहा हवाच होता, तू विचारलंस बरं केलंस, मग मी तुमच्या स्वयंपाक खोलीमध्ये जाऊ शकते, हो जा की, आणि तिनं मला सुंदर फर्स्ट क्लास चहा दिला, इतका घोट घेताच मला तिच्या मधलं असलेलं प्रेम जिव्हाळा त्या चहामध्ये दिसला, अशी होती ती फळवाली। मग त्याच्यावरून मला एक कथा सुचली, मला आवडच आहे कथा करण्याची, म्हटलं आपण एक कथा करूया, या कथेचं नाव आहे फळ आंटी। यशोगाथा सोसायटी सासवड पुणे, ही सोसायटी तशी जुनीच 30 वर्ष झाली, या सोसायटीमध्ये ए टू पी सदनिका प्रत्येक 5 मजली, यातील रहिवासी अत्यंत साधे विचारप्रेमी सकारात्मक एकजुटीने राहणारे। त्याच्याच बाजूला जुने एक काळ्या कौलारूचं घर होतं, त्यामध्ये एक जोडपे राहत होती। रामूदादा आणि फळ आंटी म्हणजे सुशीला अशा नावाने त्यांना ओळखत। रामूदादा हा खासगी प्रायमरी शाळेत शिपायाचं काम करत असे। सुशीला फळ आंटी सोसायटी मध्ये जाऊन फळे विकत होती। सुशीला नावाप्रमाणे सुशील, देखणी, सड पातळ बांधा, पाठीवर काळे भोर केसांची लांब सडक बेनी, त्यावर नेहमी गजरा, 10वीपर्यंत शिक्षण झाले होते। रामूदादा सुशीला पहाटे 4 वाजता उठून फळांच्या मुख्य बाजारपेठेत ताजी तवानी फळे आणायचे। सोसायटीतील प्रत्येक घरात या फळांची मागणी असायची। सुशीला दररोज डोक्यावर मोठी टोपली घेऊन फळे विकायची। सकाळचे 8 ठोके पडले, तोच नंदूताईंच्या घराची बेल वाजली। नंदूताईने मनाशी पुटपुटत सुशीलाच असेल असं म्हणत दार उघडलं। टोपलीतली ताजी सफरचंद 6, दादांसाठी मोसंबी, 1/2 किलो द्राक्षे नंदू मावशीच्या टेबलावरील बुट्टीत ठेवली। 225 रुपये हिशोब सांगून लगबगीने सुशीला समोरच्या घरात माई आजीकडे गेली। माई आजीचा दरवाजा उघडाच होता। टोपलीत ती 4 मोसंबी काढली आणि लागल्या हाताने ज्यूस तयार केला। माई आजीच्या ग्लास मध्ये तो ओतला आणि माई आजीला पिण्यास दिला। थोडा वेळ गप्पा मारल्या, व्हील चेअर वर तिला गॅलरीत थोडं नेलं। तिथून सोसायटी मधील गणपती मंदिरामधील घंटा वाजली। माईने गॅलरीतूनच गणपतीला नमस्कार केला। शुद्ध हवा मिळाली असे म्हणत थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या। तोच कामाची शेवंता माईकडे आली। सुशीला म्हणाली, मी पुढे आता जाते फळे देण्यास, आणि सुशीला तिथून निघाली। प्रत्येक घराघरात जाऊन गोड बोलून सुशीला 1 वाजेपर्यंत आपल्या घरी परत येत असे। वाटेत येताना प्रायमरी शाळेची 10 मिनिटाची सुटी असायची। शाळेच्या गेटापाशी आतूनच एक छोटा मुलगा बबन उभा असायचा। त्याच्या हातावर 1-2 फळे मी ठेवायची आणि तो ती फळे घेऊन माघारी शाळेत आनंदाने फिरायचा। घरी येऊन घरची थोडी कामे उरकून स्वयंपाक तयार करायचा। सुशीला, तिचा पती रामू जेवायला घरी यायचा। जेवण आटपून रामू पुन्हा शाळेत जात होता। सुशीला मात्र थोडी विश्रांती घेऊन सायंकाळी समोर बाग होती, त्या बागेत मुले खेळत होती, त्यांच्या समवेत सुशीला खेळ खेळत असे। प्रत्येक मुलांना सुशीला आंटी म्हणून ओळखली जात होती असा तिचा नित्य क्रमच असायचा। नेहमीप्रमाणे रामूदादा सुशीला फळ बाजारात जाऊन ताजी फळे आणत असत। सकाळी 7 वाजता निकिताईचा फोन आला। अगं, आज दोघेही घरीच वर्क होम करतायत, त्यांना जाऊन निकिताला आवडणारी फळे तू देशील का सुशीला, असं निकिताच्या आईने म्हटलं। सुशीलाने आनंदाने काय विशेष आहे अशा मनातला मनात विचार केला आणि लवकरच म्हणाली, हो मी जाऊन देईन की, आणि ती निकिताच्या घरी टोपलीतली फळे घेऊन निघाली। निकिताला म्हणाली, तुला हवी असलेली फळे घे, अशी सासूबेंची मागणी आहे बरं। निकिताने लाजून द्राक्षे, सफरचंद, एक हिरवा पेरू उचलला। ते पाहून गालातल्या गालात स्मित करीत पैसे घेऊन सुशीला निघाली। चैत्र पाडव्याच्या दिवशी आम्ही सर्व प्रकारची ताजी फळे, पिकलेले आंबे, कडुलिंब, आंबुत्या, नारळ प्रत्येक घरात जाऊन देत होतो। ठरल्याप्रमाणे डी ब्लॉक मधील नंदू मावशीचे आम्हाला दोघांना जेवणाचे आमंत्रण असायचे। अमरस पुरीचा खास पदार्थ असायचा, नवीन वर्षातील दाते पंचांग, आणि नंदू मावशीसाठी आम्ही साडी नेहमी घेऊन जातच असू। प्रत्येकाच्या गॅलरीत गुढी उभी, त्याच्या बाजूला माझी फळे ठेवली जात होती। पण कोशिंबीर घेऊन आम्ही घरी जात असू। सोसायटी मध्ये एकत्र उत्सव सण साजरे केले जात होते। घरा शेजारी असणारा बबन, त्याची आई 1 वर्षापूर्वी मरण पावली होती। बबनच्या बाबाने बबन साठी दुसरी आई सावत्राई आणली होती। बबनला तिने खायचे वांदेच केले, पालन पोषण मुळीच नाही। मी त्याला अधून मधून जवळ असेल त्यावेळी जेवणी देत असे, त्यामुळे बबन सुशीलावरती प्रेम करत असे। सुशीला फळे विकून घरी जात असताना सुशीला ताई अशी मागून हाक आली। मागे येऊन पाहिलं तर स्मिता हाक मारती आहे। मी तिच्याजवळ गेले, तिने घरात बोलाविले। घाबरत घाबरत म्हणाली, ताई मी ऑफिसचे काम घरातच करीत बसले होते, ऑफिस मधून कॉल आला, ऑफिसला ताबडतोब जाणे भाग आहे, घरात बेबी आणि मी दोघेच आहोत, बेबी 2 वर्षाची आहे, ती झोपलेली आहे, तुम्ही जरा घरी थांबता का। कशाचाही विचार न करता क्षणातच सुशीलाने होकार दिला। काही काळजी करू नका, आरामात तुम्ही ऑफिसला जाऊन या। बरं, या बेबीचे दूध इतर तयारी मी सगळी केली आहे असे स्मिता म्हणताच तुम्ही काही काळजी करू नका सुशीला म्हणाली आणि तातडीने स्मिता ऑफिसला गेली। सुशीलाने रामूला फोन लावला, मी आज घरी येऊ शकत नाही, घरी येऊन पोहोचणार नाही, दुपारी जेवणाचं काय, तुम्ही जरा डाल खिचडी करून जेवून घेता का। रामूने पण बर असा होकार दिला। तेवढ्यात बेबी उठली, गोड गोड लाडीक बोलत सुशीलाने बेबीला उचललं। गॅलरीतून काऊ चिऊ दाखवू लागली, हळुवार गाणे गुणगुणत तिला दूध पाजलं, टीव्ही मधील कार्टून दाखविला। बेबी शांत राहिली। थोड्या वेळातच तिच्यासाठी मऊ भात तूप मेतकूट घालून छोटे छोटे घास तिला भरविले. ती शांत झोपली. संध्याकाळ झाली. स्मिता धावत धावत घरी आली. बीबी शांत झोपलेली पाहून स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. का ताई रडता का, काय झालं असे म्हणता स्मिताने सुशीलला घट्ट मिठी मारली. सुशीला म्हणाली मी आता घरी जाऊ का, असे म्हणत सुशीला तिथून निघाली. घरी आली. रामूने गरमागरम चहा बनवला होता. दोघांनीही चहा बिस्किटे खाल्ली. सकाळीच केलेल्या दोन भाकऱ्या होत्या. पिठलं केलं आणि लवकरच जेवण करून ते दोघे झोपी गेले. बरं, श्रावण महिना सुरुवात झाली. फळे फुले नारळ यांची मागणी वाढू लागली. श्रावण दुसरा शुक्रवार वरदेवीचा, या दिवशी सोसायटी हॉलमध्ये देवीची आरास झाली. फळे फुलांनी देवी सजली. तशा सोसायटीतील कन्या स्त्रियाही उत्साहाने पूजेत भाग घेऊ लागल्या. आज सर्वांना सुशीलाने फ्रुट सॅलेडचा बेत केला. प्रत्येकाने याचा स्वाद घेतला. कन्या पूजन झाले, देवीची गाणी भजन झाले. हा सोहळा फारच छान झाला. चला पुढच्याच महिन्यात गणपतीचे आगमन होणार होते. यंदा गणपती चतुर्थीचा रौप्य महोत्सव होता या सोसायटीत. 25 वर्षे पूर्ण होणार होती. फारच धमाका, जय्यत तयारी. ढोल ताशे काठी रांगोळ्या निबंध स्पर्धा आरती स्पर्धा अशा अनेक स्पर्धा चोढा चढा ओढ जोरात चालली होती. सोसायटी मध्ये प्रत्येकाला कामे नेमून दिली. निवृत्त झालेल्या व्यक्तींना आर्थिक हिशोबाचे काम दिले. नवरी साड्यांच्या मागण्या वाढल्या. पाहता पाहता गणेशोत्सव दिन उजाडला. प्रत्येकाने सकाळी आपल्या घरात मकर मध्ये वाजत गाजत गणपतींना बसविले. सुशीला आंटीने फळांच्या राशी आणल्या. प्रत्येकाच्या गणपती समोर ताजी तवानी रसभरीत फळे ठेवली गेली. मोदक पुरणपोळीचा स्वाद पंचखाज नैवेद्य ठेवला. आरती घंटानाद चालू लागला, वाजू लागला.

इतर शेजाऱ्यांच्या बरोबर बाहेर आणलं. विचारपूस सुरू झाली. सुशीला त्याने सांगितले, माई आजीला श्वास घेण्यास जरा जड वाटत होते, तातडीने मी अँब्युलन्स मागविली. असे म्हणतच गाडीत चढून रामूदादा सुशीला गाडीत बसले. अँब्युलन्स गाडी मागून आपापल्या गाड्या घेऊन लोक निघाले. दवाखाना भरला. फोनवर फोन वाजू लागले. डॉक्टरांनी माई आजीला नीट तपासलं. ब्लड प्रेशर नॉर्मल, शुगर मुळीच नाही, पाणी शरीरात कमी अभाव यामुळे श्वसनास जरा त्रास होतो. ऑक्सिजन लावला, दोन सलाइन बाटल्या लावल्या. थोड्या वेळातच माई आजी फ्रेश झाली, आनंदाने सर्वांशी बोलूही लागली. सर्व लोक रूम समोर उभेच होते. हे पाहून डॉक्टरांनी उद्गार काढला, रे पैशापेक्षा माणसं मिळवणारे लोक इथे आहेत, वा छान छान. पर आता दोघं दोघं जाऊन पेशंटला पाहू शकता. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी प्रथम गणपतीचेच आभार मानले. माई आजीने डॉक्टरांना घरी जाण्याची अनुमती मागितली. सर्वांनी पण मागितली. मी आजीना घरी सोडतो, त्याबरोबर आमची एक परिचारिका तुमच्या बरोबर पाठवत आहे. चालेल, हो चालेल, असे म्हणून पुन्हा माई आजी घरी आल्या. माई आजीचे नातेवाईक जमा झाले. माई आजीचा मुलगा सून अपघातात मरण पावले होते. फक्त त्यांचा नातू जयंत हा अमेरिकेत होता. त्यालाही कळवलं गेलं होतं. त्याचा सारखा कॉल चालूच होता. त्यांनी सोसायटीतील सर्व लोकांचे तिथेच आभार मानण्यास सुरुवात केली आणि मी आजच निघत आहे असा संदेशही दिला. गणपती पप्पा मोर्या गर्जेतून मंडपातील गणपतीचे आगमन होऊ लागले. ढोल ताशे, काठ्यांचा खेळ, नाच गाणी, आनंदाने स्फूर्तीने गणपतीचे स्वागत होऊ लागले. मंडप सजला. मोठमोठी ताजी तवानी वेगवेगळी फळे गणपतीच्या बाजूला ठेवली. नारळ ठेवले, फुलांचे हार, मोगरी माळा घातल्या, दुर्वा जोडी वस्त्र घातले. गणपती सजला. हे सर्व मोठ्या डोळ्याने आनंदाने सुशीला पाहत होती. आपण दिलेली फळे जणू आनंदाने हसतायत बोलतायत असा तिला भास होत होता. अशा आशेने ती एकटक त्या फळांच्याकडे गणपतीकडे पाहत होती. आरती झाली, नैवेद्य दाखविला. सर्व पुन्हा गजाननाचे आभार मानले आणि घरी परतले. गणपती जवळ गर्दी वाढत चालली. अरे बाबा, नवसाचा गणपती सर्वांना वाटू लागला. सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळ लोकांची चर्चा चालली. तोच मांडवासमोर एक मोठी गाडी थांबली. यातून जयंत उतरला. तो थेट गणपती बापाच्या समोर येऊन उभा राहिला. अक्षरशः ओक्सा बोक्षी अश्रू ढाळू लागला आणि गणपती बापा आभार मानू लागला. सर्व लोकांनी जयंतला ओळखलं. त्यांनी सर्वांना नम्रतेने हात जोडले. जयंतांनी सर्व आपल्या सोसायटीतील लोकांना नम्रतेने हात जोडले, त्यांचे आभार मानले. तुमच्यामुळे माझी आजी वाचली. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, इलाज केला. मी भाग्यवान ठरलो, माझी आजी मला परत मिळाली. असे म्हणत त्यांनी अध्यक्षांच्या हातात 2 लाखाचा चेक मंडळासाठी म्हणून देणगी दिला. सर्वांनी आश्चर्य वाटलं. माई आजीचे नशीब, असा नातू अमेरिकेतून धावून आला, बाप्पाचे आभार मानले आणि हातात 2 लाखाचा चेक दिला. धन्य आहे बाप्पा, धन्य आहे भगवंता, धन्य आहे. अशी मुलं मिळायचं धन्य आहे. माझी माई आजीकडे जयंत घरी पोहोचला. माई आजीला मिठी मारली, तिचे पाय पकडले आणि रडू लागला. जवळच सुशीला रामूदादा उभेच होते. त्यांची नजर या दोघांकडे गेली. त्यांनी त्या दोघांचे मनपूर्वक जयंतने आभार मानले. जयंत येणार म्हणून सुशीलाने त्याच्या आवडीच्या स्वयंपाकात सगळे काही पदार्थ बनवले होते. जयंता व आजीचा निरोप घेऊन दोघेही घरी परत. मंडळात स्पर्धा झाल्या. त्यांची बक्षिसे देण्याचा कार्यक्रम ठरला. जयंताच्या हस्ते बक्षीस द्यावं असा ठरावही झाला. ठीक 4 वाजता बक्षीस समारंभ सुरू झाला. अद्राने जयंतला व्यासपीठावर बोलावलं. भारती कॉलेजचे प्रिन्सिपाल श्री गोविंदराव कुलकर्णी यांना अध्यक्षस्थान दिले. प्रथम क्रमांक मुग्धा कुलकर्णी, रांगोळी स्पर्धेत प्रथम म्हणून टाळ्यांचा गर्जना झाली आणि त्यात जयंताच्या हातात बक्षीस देण्यात आले. समोरून मुग्धा येत होती. जयंतने पहिल्या नजरेतच मुग्धाला ती आवडली. पण तिचे रूप लोभस, चेहरा त्याला भावला. तो पाहतच राहिला. बक्षीस घेण्यास जवळ येताच आपल्या हाताने तिला बक्षीस दिलं. ती मुग्धा लहानपणाची आठवली. एवढी मोठी झाली, किती सुंदर, वा वा असे त्याला वाटले. मनातच तो पुटपुटला. बक्षीस समारंभ संपला. मुग्धाने भाषणात जयंताचे आभार मानले. आपल्या मंडळाला रौप्य महोत्सवाला 2 लाखाची देणगी यांनी दिली, त्यामुळे सर्व सोसायटीच्या वतीने मी या जयंतांचे आभार मानते, असे म्हणून कार्यक्रम संपविला. जयंत घरी आला. त्याच्या समोरील मुग्धा काही जाऊ शकेना, तिचाच विचार येऊ लागला. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे फळ आंटी सुशीला फळे घेऊन जयंताच्या घरी आली. माई आजीला ज्यूस करून दिला. जयंताने फळ आंटी सुशीला ताई पुढे मुग्धाचा विषय काढला. सरळ म्हणाला, मला मुग्धा आवडली. सुशीला ताई, आपला विचार तिच्याशी विवाह करण्याचा आहे. ताई, तू त्यांच्या घरी माझ्याविषयी

0: बोलणं काढशील का? तू त्यांना चांगलं ओळखतस ना? हे ऐकून माई आजी आनंदित झाली. सुशीला, तू कांता काका काकूपुढे हा विषय बर काढ. सुशीलाही आनंदित झाली, तिनेही होकार दिला. चक्क दुसऱ्या दिवशी सकाळी कांता काकूंच्या घरी सुशीला गेली, फळे दिली आणि कांता काकूपुढे जयंताचा विषय काढला. संस्कारमय मुलगा आहे तो, त्याला आपण लहानपणापासून पाहिलंय, ओळखतोय, सर्व काही ठीक आहे, असे कांता काकू म्हणाल्या. पण सांगू का सुशीला, पहिला प्रथम आपण मुग्धाला विचारायला हवे. विचारा मुग्धाला, तसेच गोविंद दादांनाही सांगा हा, असे म्हणून सुशीला तेथून निघून गेली. मुग्धालाही जयंत आवडला होता. तो गोविंद काका काकू यांनी माई आजीची आजाराची विचारपूस कराव्यास ते दोघही आले. जयंत आणि मुग्धा यांचा थोडा विषयही काढला. कुंडली जमली, दोघांकडील पाहुण्यांचा ओहकारी आला. साखरपुड्याची तारीख ठरली. सोसायटी हॉल बुके झाला. साखरपुड्याचा दिवस उजाडला. दोन्हीकडील परिवार जमला. सोसायटीतील मंडळी जमली. सुशीला रामू दादाही आले. स्टेजवर मुग्धा जयंता आले. एकमेकाच्या बोटात अंगठी घालण्याचा कार्यक्रम, साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. साखर सर्वांना वाटली. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. एका कोपऱ्यातील खुर्चीवर सुशीलाताई रामू दादा बसले होते. तेथे जयंताची नजर गेली आणि त्यांनी सुशीलाला ताई अशी जोरात हाक मारली. दोघे स्टेजकडे गेले. हातात सुशीलाने आणलेला पेढ्याचा बॉक्स उघडला. दोघांनाही साखरेबरोबर पेढ्याचा घास भरविला. जयंत आणि मुग्धाने दोघांनीही त्या दोघांना वाकून नमस्कार केला. ताई तुझे खूप आभार, हे वाक्य सुशीलाला ऐकताच सुशीला भावुक झाली. डोळ्यातून अश्रू आले आणि दोघेही पुन्हा खुर्चीवर जाऊन बसले. त्यांचे सौंदर्य न्याहाळत बसले. शेवटी सर्व पाहुण्यांनी सुशीला व रामू यांचेही आभार मानले. तसे काय नाही हो, देवाची कृपा सारी, आम्ही कोण, असे म्हणून घरी जाण्यास सुशीला आणि रामू दादा निघाले. सुशीला आपल्या पतीला म्हणाली, आम्ही फक्त फळ विकणारे साधी माणसं. ते दोन्हीकडचे पाहुणे जयंत मुग्धा यांचे विचार केवढे मोठे हो. त्यांना मी मनापासून त्यांचे मनापासून मी आभार मानते. मलाही आपली माणसं आहेत हे मला पटलं आणि त्याच्यातच आम्ही घरी जाऊन आनंदाने झोपी गेलो. 2 दिवसावर निकिताचे डोहाळे जेवण होतं. ताजी तवानी फळे, नारळ, सुपाऱ्या, पाने, फुले, माळा, हार यांची ऑर्डर होती. त्याची तयारी झाली. सोसायटीचा हॉल सजविला. दोघांनाही बसण्या एवढा झोपाळा सजविला. निकिता आनंदाने नटून थटून हॉलमध्ये आली. ती स्टेजवर येण्याआधी ताजी फळे, आंबा, पेरू, सफरचंद, द्राक्षे, संत्री, केळी, अनेक रसभरीत फळे सजवून सुशीलाने ठेवली होती. हार ठेवले होते, मोगरीच्या माळ्या ठेवल्या होत्या, गोड धोड पदार्थ ठेवले होते. प्रत्येकाची नजर निकितावर खेळली होती. नाच गाणी ओटी भरण्याचा भारदस्त कार्यक्रम झाला आणि स्वादिष्ट भोजनही झाले. निकितेच्या आईच्या मैत्रिणीने विचारलं, अशी रसरशीत मोठी ताजी फळे तू कोठून आणलीस? मला ही पुढील आठवड्यात माझ्या मुलीचे डोहळे जेवण करायचंय. त्यावेळी जवळच उभ्या असणाऱ्या सुशीलाची निकिताच्या आईने ओळख करून दिली. तिला ऑर्डर द्या, असे म्हणताच तिच्या मैत्रिणीने म्हटलं, माझ्या गाडीतून तुम्ही फुले फळे घेऊन या, मी तुम्हाला पत्ता पाठव, गाडीही पाठवते, असे म्हणून तोही कार्यक्रम आनंदाने पार पाडला. माझी फळे प्रसिद्ध होऊ लागली, त्यामुळे माझेही नाव मोठं झालं. रात्र झाली, शांत झोप लागली होती. तित मोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला. बबनचा आवाज वाटला. मी पटकन उठले. दार उघडण्याआधी नवरदेवानी हाक मारली. दोघेही तातडीने बबनच्या घरापाशी पोहोचलो. बाहेर गर्दी होती. दाराला आतून कडी घातलेली होती. बबन बेटा दरवाजा काढ, मी फळ आणती, असे म्हणताच लगेचच दाराची कडी काढली बबनने. आणि गेले तर पाहतो तो काय, बबनचे आई बाबांनी पंख्याच्या दोरीने फास लावून घेतला होता. लागलीच पोलिसांना फोन केला. पोलीस गाडी घरासमोर उभी राहिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला. दोघाही पती पत्नीने आत्महत्या केली होती. थना खाली काढणार समजताच सुशीलाने बबनला बाहेर काढलं. दूर नेऊन ती त्याच्या बरोबर बोलू लागली. पोलिसांनाही त्याच्याजवळ बोलाविले. बबनने सांगितले, आई बाबांचे जोरात भांडण सुरू होते. रात्री मी गपचूप जाऊन खोलीत झोपी गेलो होतो. पुढे दोघांच्याही पायांचा आपटलेला आवाज आला. खुर्ची खाली पडली. मी जागा झालो. दोघेही पंख्यापाशी अधान तरी अशी उभे होते. आई बाबा म्हणून हाक मारू लागलो. दोघेही बोलायला तयार होईनात. मी घाबरलो, मोठमोठ्याने रडू लागलो. तोपर्यंत फळांटी तुझी हाक ऐकू आली आणि मी दार काढलं. सोसायटी मधील लोकांना ही वार्ता समजली. लगेच सर्वजण धावून आले. पोलिसांना बबनच्या आई वडिलांची बातमी माहिती सांगितली. सगळी माहिती सांगित. बबनला सावत्राई त्रास देत असे. जेवणाचे तिचे वांदे होत होते. नवरा बायकोंचे नियमित भांडण होते. हे सगळ्या सोसायटीतील लोकांनी पोलिसांना सांगितले. बिचारे बबनचे कसे, असा सर्वांना पेच पडला. तो सर्वांसमोर सुशीलाने सांगितले त्याची फळांटी आहे, त्याचे संगोपन करायला मी त्याला माझा मुलगा म्हणून पालन पोषण करेन. त्याला रामू दादा सुशीला त्याने बबननी त्या दोघांना घट्ट मिठी मारली आणि फळंटीनी त्याला जवळ घेत. सोसायटीतील सर्व लोकांनी सुशीला ते रामू दादांचे आभार मानले. दत्तक पुत्र बबन झाला. खरोखरच बबनचे चालते बोलते फळंटीच्या बदरात देवाने टाकले. आनंदाने रामदादा, फळंटी, सुशीला बबनला हात धरून घरी घेऊन आणलं. साऱ्या सोसायटीमध्ये फळंटीचे कौतुक झाले. फळंटी बरोबर परोपकार स्त्री ठरली. सोसायटीच्या भव्य हॉल मध्ये बबन हा रामदास गोविंद जोशी, सौ सुशीला रामदास जोशी यांचा दत्तक पुत्र बबन रामदास जोशी म्हणून झाला. असे सोसायटीतील सर्व लहान थोर मंडळांनी त्यांचा सत्कार केला. सत्यनारायणाची पूजा ठरली. त्या तिघांनाही अनमोल बक्षीस दिली. आई आजीने सुशीलाला सोन्याची नथ भेट दिली. मुग्धा जयंतांनी सुशीला ताईंना पैठणी साडी, रामूदादाला पॅन्ट शर्ट आणि बबनला सोन्याची चेन गळ्यात दिली, गळ्यात घातली. भरभरून सर्वांनी प्रेम दिलं. सत्यनारायणासमोर ठेवलेली फळे त्यांनी कुटुंबालाही आशीर्वाद दिला. सदा सुखी राहा परोपकारी स्त्री फळ आंटी सुशीला, तुला बबन हा मी फळाच्या रूपात पदरी टाकला. कथा संपली. बरं, तुम्हाला कथा आवडली असेल तर मी तुमचे आभार मानते. ही कथा एकदा तुम्ही ऐका. धन्यवाद.
1: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण माजी शिक्षिका सौ मंगल हेबाळकर यांना ऐकलं. साहित्य हे आपल्याला केवळ मनोरंजनच नाही तर जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टीही देतं. तर पुन्हा एका नव्या साहित्यिकासह भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: रोड, अत्याधुनिक चिकित्सा अल्प दरामध्ये,
1: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
0: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
1: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
0: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877777.